बेडर तोरा नीला चोला छे फुट जो साला शिके हाथ च तीर ते वांग गात्रे